0: नमो सर्व काले नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तस्तदेवे नमस्तंगा पेवे
0: नमस्तंगा जन्मे नमस्तंग सुभन्मे नमो सर्व गाणे नमो सर्व पाणे नमो सर्व रंगे
1: नमो काल काले नमस्तस्तदेले नमस्तंगा वर्णे नमस्तंगा मर्णे
0: नमस्तंगरारंग नमस्तंगरतारंग नमो सर्व तंदे नमोस्ता बंदे
1: नमस्तंग निरसाके नमस्तंग निर्भाके नमस्तंग रहिमे नमस्तंग करिमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महान्ते नमस्तस्त रागे नमस्तंग सुहागे
1: नमो सर्व सोखंग नमो सर्व पोखंग नमो सर्व कर्ता नमो सर्व हर्ता
0: नमो जोग जोगे नमो भोग भोगे नमो सर्व दयालु।